देखिए समझदार ते समझदार ते होड़े मिलते गणे मिले बेकूफ हो बाबा गणे मिले बेकूफ। देखिए कदे गर्मी कदे